0: प्रकाट आहे
1: वाह वाह
0: ये भगत परमानंद असा जो उने भरयो आहे
1: छाता चवन
0: हेडा चवन था
1: त
0: साईं कंवरराम जो सतराती वन
1: हा हा
0: कविराज खो पहलाजरा